जप नानक नाम सच साखी अपने दास की पैज राखी बोलाया बोली तेरा तू साहिब गुणी गहेरा जप नानक नाम सच साखी